0: बस तुम कुफा भी
1: अलग्न है ना पास के साने अंधवान या ते अंदर इसे ब्लॉक सही इसे चूंग यू सेज़न ते ना प्रोग्राम आने वाला तो उसे कुछ ते माना बोल वापिस सही ना लोगा ना सकता ते सेज़न सफ़ेद नहीं है ना चूंग फ़ैलाम्बुल नहीं साने वचन ओम नहीं मिस सकेला ना करूँ आ ते फ़ैलाम्बुल नहीं वचन ओम ना उ
2: I am so fifuna sana.
3: Vavaka ihany no mba afaka monjy atsika mpanototsika mila fibebana ny tanytsika aokatsika hibebaka hirafiderana foany ny anay fa na ny tele anay raha tsy mandeha ndrendrirany zao tontolo zao reny fa hira te amin'nyra to tsotsotra fa tsika nge zao efa nama misaony misaona ny firenentsika satria tafa latsaka lalina tsika
4: programokatra moa zany de nandeha nyvaro zay mba amfety androany fa fivarotana mba andro natao zany mba voana mba hoan'ny tokantrano anyma masina nyvarotra dia ny mba tsy manjaka mody mandeha tongotra foana isan'andro tsena moa zany araky le didy dia tsy maintsy amroambe folo mody dia zay mba azokely amin'iny mba inza raha natao mety ao anatin'la tokantrano amizao loha zany dia mba mividividy kely zay azo tombarotra kely mba azo androany raha ny fialam-boly ndray moa zany zao dia ny mivavaka zao ny azo atao amin'izao ny mianatra ny tenin'andriamanitra
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.